नमस्कार. 105.4 मेगाहर्ट्सांचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या एफ एम रेनबो चॅनलावल्यान आम्ही उलयतात. तेच बरोबर 1278 किलोहर्ट्सांचेर डिजिटल मोडाचेर तुमकां आयकूंक मेळटा न्यूज ऑन एअर आणि आकाशवाणी पणजी. आयतार भारतीय सौर दीस 20 वैशाख शके 1948 म्हळ्यारच 10 मे 2026. आता सकाळची बरोबर 5:56 आणि 2 सेकंद जातात. आयच्या प्रसारणातल्या कार्यावळीक आता आम्ही सुरुवात करतात. सुप्रभात.

105.4 मेगाहर्ट्झचा शर्थ ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राची एफ एम रेनबो सेवा. ऐकपनो एफ एम रेनबो सेवेंत बरोबर स वरांचेर आस्वाद घेत दिल्ली केंद्रावेल्यान सक्षोप जावपी हेदीतल्यान खबरांचो. तुम ऐकतात 105.4 मेगाहर्ट्झ आकाशवाणी पणजी केंद्राची एफ एम रेनबो सेवा.

सकाळी बरोबर सव्वा जाऊन 5 मिनिटं आणि 47 सेकंद जातात. तुम्ही ऐकत आहात 105.4 MHz आकाशवाणी पणजी केंद्राची एफ एम रेनबो सेवा. आकपनो एफ एम रेनबो सेमेंत माय मोगाचो योगा दे तुमका आस्वाद देता तारीक वर्ष कार्यावळींचो. पण ह्या कार्यावळीक सुरुवात करच्या पहिली घेऊया एक नदर आमच्या एफ एम रेनबो सेमेंत वितरावपी तारीक वर्ष कार्यावळींच्या रुपरेषेचो. आमच्या एफ एम रेनबो सेमेंत बरोबर सवर जाऊन 10 मिनिटांचेर ऐकात भक्तिगीतांची कार्यावळ पुष्पांजली, तर उपरांत सवर जाऊन 32 मिनिटांचेर आसतली हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ, जातून तुमकां आयकूंक मेळटले विदुषी किशोरी आमोणकर हांचे गायन आणि तांणी आपल्या गाण्यातल्यान सादर केलो राग तोडी. सकाळच्या 7 वरां जाऊन 10 मिनिटांचेर ऐकात नमस्कार गोवा ही कार्यावळ, जी तुमकां सकाळी 8 वरां मेरेन आयकूंक मेळटली. ह्या कार्यावळी मजगती 7 वरां जाऊन 25 मिनटां ते 7 वरां जाऊन 30 मिनटांचेर ऐकात कोंकणीतल्यान प्रादेशीक खबरो. सकाळच्या 8 वरांचेर समाचार प्रभात जाल्या उपरांत 8 वरां जाऊन 15 मिनटांचेर आसतली कांतारांची कार्यावळ. आणि ह्या कार्यावळी मजगती आकबेनो बरोबर 8 वरां जाऊन 40 मिनटांचेर ऐकात कोंकणीतल्यान राष्ट्रीय खबरो. सकाळच्या 9 वरां जाऊन सकाळची 10 वरां जाऊन 5 मिनटां मेरेन ऐकात हिंदी फिल्म गीतांची कार्यावळ सदाबहार, तर उपरांत 10 वरां जाऊन 10 मिनटांचेर आसली मराठी गीतांची कार्यावळ. तर एक वर्ष कोंकणी गीतांची कार्यावळ ऐकात सकाळच्या 11 वरां जाऊन 5 मिनटांचेर, तर दनपारच्या 12 वरां जाऊन 10 मिनटांचेर आसली चित्ररंजन ही कार्यावळ. ही कार्यावळ जाल्या उपरांत दनपारच्या 1 वरां जाऊन 5 मिनटां सावन ऐकात कार्यावळ कांतारांची, तर उपरांत 2 वरां सावन आसतली नाट्यगीतांची कार्यावळ. दनपारच्या 2 वरां जाऊन 30 मिनटां सावन सुरवात जातली तर एक वर्षा पाश्चिमी संगीताच्या कार्यावळीक सुरवातेक आसतली ज्यूक बॉक्स, तर उपरांत दनपारच्या 3 वरांचेर ऐकात आमची प्रायोजित कार्यावळ स्पायस कंट्री म्युझिक. ही कार्यावळ ऐकात 3 वरां जाऊन 10 मिनटांचेर, तर उपरांत सांजेच्या 4 वरांचेर ऐकात दिल्ली केंद्रावल्यान सहक्षेप जावपी हिंदीतल्यान खबरो, आणि उपरांत आरचीस चॉईस ऐकात सांजेच्या 4 वरां जाऊन 5 मिनटांचेर. 5 वरां जाऊन 10 मिनटांचेर पॉप टायम ही कार्यावळ आसतली, तर ह्या कार्यावळी उपरांत 5 वरां जाऊन 35 मिनटांचेर ऐकात भावगीतांची कार्यावळ. उपरांत सांजेच्या 6 वरां

सकाळच्या बरोबर सवर जाऊन 10 मिनटं आणि 10 सेकंद जातात. तुम्ही ऐकता 105.4 मेगाहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राची एफ एम रेनबो सेवा. आणि अंकपनो एफ एम रेनबो सेवेंत ह्या खिणाक वेळ जालो आसा तुमच्या आमच्या सांगातान सुरवात करपाचो एक नवो दीस आणि ही देवान दिल्ली नवी संद. अंकपनो ह्या संदेक सुरवात करतना चला देवाक आर्गां दिवया आणि आर्गादीत ऐकूया तरेकवारशी सुंदर देवाच्या पायाकडे अर्पित केली भक्तिगीतां. पण ह्या भक्तिगीतांक सुरवात करतना विघ्नहर्ता सुखकर्ता बाप्पा गणपतीक नमन करीत सुरवात करूया आमच्या पुष्पांजली ह्या कार्यावळीक.

आगमनो जगत जननी देवी पार्वतीची स्तुती केल्या उपरांत मुखाले सुवातेर सरत देवाचो जय जयकार असोच करीत आयकुया हे मुखावेले भक्तिगीत प्रभू तेरो नाम, जिणेन सुख शांती आणि समाधान हाडपी देवाचे नाव अशेंच गावया, अशेंच आयकुया आणि सगळ्यां खातीर देवाचे बेसाव मागत आयकुया हे सुंदर भक्तिगीत पुष्पांजली ह्या भक्तिगीतांच्या सुरांनी सजिल्ल्या कार्यावळींत.

सकाळचे बरोबर 6 वर जाऊन 30 मिनिटं आणि 46 सेकंद जातात. तुम ऐकता 105.5 MHz आकाशवाणी पणजी केंद्राची FM रेनबो सेवा आणि ह्या खिणाक FM रेनबो सेवेत ऐकूया ह्या वराच्यो मुखेल खबरो.

नमस्कार, अवक्षता युएसएफ काय मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हाणी एन रंगसामीचे पुडुचेरी मुखेलमंत्री म्हणून नेमणूक केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज कर्नाटक आणि तेलंगणाच्या दौऱ्यार असतले. सकाळी सुमार 11 वरांचेर प्रधानमंत्री बेंगळुरूतल्या द आर्ट ऑफ लिव्हिंगाच्या 45व्या वर्धापन दिसा उत्सवात वाटो घेतले आणि आर्ट ऑफ लिव्हिंग आंतरराष्ट्रीय केंद्रात नव्यान बांधिल्ल्या ध्यान मंदिराचे उक्तावण करतले. काल विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी प्रधानमंत्री कमला प्रसाद बिसेसर हांचे वांगडा त्रिनिदाद आणि टोबेगोच्या नेल्सन जुव्यांक भेट दिली. पवित्र सोमनाथ देऊळ अध्यात्म आणि शाश्वत पर्यटनाचे जागतिक केंद्र जाऊन विकसित जावपी आधुनिक प्रवासाची 75 वर्सां मनयतात. युक्रेनातलो संघर्ष सोपपाक लागला असे आपूण मानता असे रशियेचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हांणी सांगला. सुवेंदू अधिकारी हांच्या फुडारपणाखाला भाजपा सरकारान अस्तंत बंगालात नव्या युगाची सुरुवात केल्या असे मुख्यमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी सांगला. मनशाच्या जीवाचे आणि रानवटी जनावरांचे संरक्षण हांका सगळ्यांत चढ प्राधान्य असा असे रान मंत्री विश्वजीत राणे हांणी सांगला. गोय वैजकी महाविद्यालयात 7 अतिरिक्त ओपीडी सेवा खातीर ऑनलाईन बुकिंग सुरू केला. गोयांत फुडले 2 दीस तापमानात वाढ जावपाची शक्यता असा देखून नागरिकांनी आपल्या भलायकीची जतनाय घेवची असे आवाहन गोय हवामान खात्यान केला. भोमत मेळपाक जाय आशिल्लो तेको मेळूंक नाशिल्ल्यान तमिळनाडूत नवे सरकार जावपाक आनीक कळाव जाता. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं खबरां वाचक तशेंच अणकारक पदा खातीर पात्र उमेदवारा कडल्यान अर्ज मागयल्यात.

सकाळचे बरोबर 6 वर जाऊन 33 मिनटां आणि 49 सेकंद झाले असतात. मैकता 105.4 MHz आकाशवाणी पणजे केंद्राची FM रेनबो सेवा आणि ह्या खेणाक FM रेनबो सेवेत माई भगाचा योकार हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यमळीत. आगपनो आज ह्या कार्यमळीत ऐकूया विदुषी किशोरी आमोणकर ह्यांचे गायन आणि त्यांनी आपल्या गायनातल्या सादर केलं राग तोडी.

तुम ऐकतालाय हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कारवळ. अगबनो हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कारवळीत निकतेस तुम्ही ऐकले विदुषी किशोरी अमोणकरांचे गायन आणि त्यांनी आपल्या गायनातल्यान सादर केल्लो राग तोडी. मुखाली सुवातेर बरोबर 7:05 तुमकां आयकूंक दिता दिल्ली केंद्रावरान सक्ष पजापी इंग्लिशींतल्यान खबरो आनी उपरांत 7:10 तुमची आमची परतून भेट जातली नमस्कार गोवा ह्या कार्यावळींत. ऐकत रावात 105.4 MHz FM रेनबो कांय खिणांतच बरोबर 7:05 तुमच्या खातीर घेवन येता दिल्ली केंद्रावरान सक्ष पजापी इंग्लिशींतल्यान खबरो. हो जावन आसा 105.4 MHz आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल.

सकाळी बरोबर 7:10 आणि 33 सेकंद झाले असतात. यस गोवा, तुम्ही ट्यून केला 105.4 MHz एफ एम रेनबो, म्युझिकली ऑल युअर्स. वेल, आपके दिल से हमारी दिल तक. आणि ही म्युझिकल थक थक लेकर आई है आपकी होस्ट और दोस्त तुमचे मैथिली. आणि येस, ऐकबनो चला तर एकमेकाच्या संगतान म्हणूया गुड मॉर्निंग आणि सगळ्यांक नमस्कार गोवा. जी हां, आमच्या ह्या कार्यवळीतल्यान जे नाव जावन आसा

जी हाँ माय मगज सहयोग कर नमस्कार गो आया कार्यवाहीत ऐकपनो सकाळची बरोबर 7:12 आणि 5 सेकंद झाले असतात. म्हणजे ह्या खिणाक एक तर तुम्ही ब्रेकफास्टच्या टेबलावर बसून म्हणजे डायनिंग टेबलाचेर बसून जी हां तुमच्या ब्रेकफास्टची वाट पळयता असतली किंवा आज किने गरम गरम न्यूज आयल्या ती तुम्ही चेक करता असतली. म्हणजे बेसिकली तुम्ही तुमच्या ब्रेना खातीर एक टीजर म्हणू येता किंवा तुमच्या ब्रेना खातीर जे न्यूजाचे जेवण असा ते ताका दिता आसतली. म्हणटकच जसे आमच्या बॉडीक ब्रेकफास्ट लागता तसोच आमच्या मायंडाक सुद्दां ब्रेकफास्ट लागता. आणि ब्रेकफास्ट मायंडाचो म्हळ्यार पॉझिटिव्ह थॉट्स. आणि हाच विचार करून आम्ही घेऊन आल्यात नमस्कार गोवा ह्या कार्यक्रमातलो हो पहिलो सेगमेंट ज्याचे नाव जावन आसा विचार किरण. आणि विचार किरणातल्यान घेऊन येता

0: जी हाँ, हॉशलॉ आज दिसाचो सुंदर असो सुविचार आणि तुमच्या ब्रेनाक जी हाँ ब्रेकफास्ट मेळ्या उपरांत चलात आता जर पोटाची हंगर आमची जशी वाढता तशीच जिज्ञासा म्हणतात ती मनशाची सदांच कायम उरून मनशाची जिज्ञासा म्हळ्यार क्युरियोसिटी सदांच वाढत वता. आणि जिज्ञासा जिज्ञासाचे म्हजे याद आया आजचो दीस. ओके, जसो प्रत्येक मनीस आपल्या आयुष्यान स्पेशल असता तसोच पळोवया आजचो दीस आमच्या क्युरियोसिटी खातीर कितें घेवन आयला तो आनी वळूया आज दिसाच्या नमस्कार गोंय ह्या कार्यावळींतल्या मुखावेल्या म्हळ्यार नॅक्स्ट सेगमेंटा कडेन. जो जावन आसा दिनविशेश आनी आज दिनविशेश घेवन येता धामेची म्हायती. म्हणटकच चलात इतिहास के पन्ने पलटते हुए जाणून घेवया आज दिसाचें खाशेलेपण.
1: दिन विशेष.

धा मे दिनविशेष. आयचो हो दीस आपले भितर कितलीशीच खाशेलपणां घेवन येता. 1526 वर्सा आयचे दिसा पानीपतचे लडायेंत जिखल्या उपरांत बाबरान देशाची राजधानी आग्रा हांगा पयले पावल दवरले. 1993 वर्सा आयचे दिसा जगांतले सगळ्यांत उंच शिखर एव्हरेस्ट दोनदा चडून वचपी संतोष यादव ही पयली महिला गिर्यारोहक थारली. दक्षिण आफ्रिकेचे पयले श्वेतवर्णीय राष्ट्राध्यक्ष नोबेल पारितोषीक विजेते नेल्सन मंडेला हांणी देशाची सुत्रां हातांत घेतली ती आयचेच दिसा 10 मे 1994 हे दिसा. वर्णभेद सोपोवपा खातीर आपले पुराय जीण नेल्सन मंडेला हांणी ह्या कार्याक ओपली. दक्षिण आफ्रिकेचे ते राष्ट्राध्यक्ष जाले. 1993 वर्सा तांकां FWD क्लर्क हांचे वांगडा संयुक्तपणान नोबेल शांतता पारितोषीक भेटयिल्ले. आयचेच दिसा जल्मल्ले गीतकार जगदीश खेबूडकर. ओवी अभंग बालगीतां भक्तीगीतां प्रणयगीतां लावण्यो अशा सगळ्याच मळांनी आपल्या काव्यलेखनान रसिकांक गोडी लावपी जगदीश खेबूडकर हांचो आयज जल्माचो दीस. 10 मे 1932 हे दिसा तांचो जल्म कोल्हापुरांत जालो. देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा उघड दार देवा आता उघड दार देवा सारखी भक्तीगीतां तांणी बरयली. सत्यम शिवम सुंदरा सारखी प्रार्थना गीतां तांणी बरयली. कितल्याशाच मराठी चित्रपटांक गीतां बरोवन तांणी रसिकांची काळजां जिखली. पिंजरा सारख्या चित्रपटाक जगदीश खेबूडकर हांच्यो लावण्यो आनी संगीतकार राम कदम हांचे संगीत म्हळ्यारूच अजरंवर अश्यो कलाकृती. आयज जगदीश खेबूडकर हांचो जल्माचो दीस. तेच वांगडा आयचे दिसा आमी याद काडटा आधुनीक मराठी कवी ग्रेस हांची. आयचेच दिसा कवी ग्रेस जल्मल्ले 1937 वर्सा. माणिक सिताराम गोडघाटे अशें तांचें पुराय नांव. ग्रेस हे मर्ढेकर हांचे उपरांतच्या दुसऱ्या पिळगेंतले अग्रगण्य अशे कवी. वाऱ्याने हलते रान या तांच्या ललित लेख संग्रहा खातीर 2012 वर्साचो साहित्य अकादमी पुरस्कार तांकां भेटयला.

चे 5 काव्य संग्रह आणि 7 ललित लेख संग्रह प्रकाशित असत. त्यांचे भीतर संध्याकाळच्या कविता आणि राजपुत्र आणि डार्लिंग हे दोन काव्य संग्रह विशेष गाजल्यात. तर अशो अनेक घटना नोंद करता आयचो हो दीस धामी.

जी हाँ, तो आपकी क्यूरियोसिटी जैसे आज दिवसाच्या खाशालेपणाबद्दल आय एम श्युअर की दिनविशेष ह्या कार्यवळीच्या सेगमेंटातल्यान नक्कीच तुमकां माहिती मेळ्ळी आसतली. आणि ही माहिती आज मुजरत वापरात आणि जी हाँ जितना हो सके इस दिन की जे माहिती असा, जे इन्फॉर्मेशन असा वो शेअर कीजे. कारण अशें करूनच जेन्ना आमी माहिती एकामेका कडेन पसरयता तेन्ना ती म्हायती चडशे जाणांक मेळटा. जस्ट लायक आमची स्मायल, जी म्हणटात की स्मायल कंटेजियस आसता. आनी तुमी जेन्ना स्मायल करून दुसऱ्या कोणाकूय पळयता न्ही तेन्ना ती स्मायल ट्रान्सफर जाता. सो जी हां, आज आभी स्मायल कीजे आनी दुसऱ्याक पळोवन स्मायल करीत उन्हें भी स्मायल कराइए. आनी आजचो दीस जी हां जो स्पेशल संडे जावन आसा, आयचो जी हां स्पेशल बनाइए तुमच्या खातीरच न्हय तर सगळ्यां खातीर. आणि हो स्पेशल दीस आणि स्पेशल करीत चला पळूया मुखावाल्या सेगमेंटाकडे, जो असा सारे गाम पाधनी सा म्हणजेच म्युझिकल सेगमेंट. आणि चला तर इस म्युझिकल सेगमेंटातल्यान तुमकां ऐकून दिता हे सुंदर संगीत दुश्मन ह्या फिल्मातल्यान, लेकिन मेरे प्यारे दोस्तों के लिए लता मंगेशकर आणि कुमार सानू ह्यांच्या आवाजान. प्यार को हो जाने दो.

जी हाँ, आजकल फिर कभी और फिर कभी बाद में ये सारे टाइम हम आपके साथ होंगे। पुण्या खिड़ाक नमस्कार गोवा ह्या कारमेन घेऊया एक लहानसो विसव कारण बरोबर 7 वरा जाऊन 25 मिनटांचेर तुमच्या खातीर आम्ही घेऊन येतात कोकणीतल्या प्रादेशिक खबरो आणि पुढतो नाही पाठ मिळूया नमस्कार गोवा ह्या कारमेन 7 वरा जाऊन 30 मिनटांचेर हैदराबाद FM रेनबो।

नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं अक्षिता बोडके तुमकां प्रादेशीक खबरो दिता. सुवेंदू अधिकारी हांच्या फुडारपणा खाला भाजपा सरकारान अस्तंत बंगालांत नव्या युगाची सुरवात केल्या अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगलां. अस्तंत बंगालांत जाल्ल्या सोपुतविधी सुवाळ्यांत मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हाजीर आशिल्ले. अस्तंत बंगालाचे मुखेलमंत्री सुवेंदू अधिकारी आनी हेर मंत्र्यांक गोंयचे मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी परबीं दिली. अस्तंत बंगाला खातीर ही नव्या युगाची सुरवात आसा. सुवेंदू हांच्या गतीशील फुडारपणा खाला आनी मानादीक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या मार्गदर्शना खाला डबल इंजीन सरकार राज्यभर समावेशी आनी सर्वांगीण उदरगतीची गती वाडयतले. अस्तंत बंगालात नवी संद, घटमूट प्रशासन, मुळाव्या साधन सुविधांची उदरगत, वंचितांक सशक्तीकरण आनी अंत्योदयाचे दिकेन जावपी उदरगत पळोवपाक मेळटली अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हणलां. वाघाच्या मरणाचे कारण सोदपा खातीर राना खात्यातर्फे सांगोडा मेळिल्ल्या सुवातेर आनीक अवयव सोदपाचे यत्न सुरू आसा. सांगोडो मेळिल्ल्या वाठारा कडेन करून तो प्रतिबिंबीत केला. राना खात्याचे अधिकारी जीस वर्की हांणी ही म्हायती दिली. साकोड्ड्या रानांत फाटल्या सप्तकांत 2 मेयाक वाघाचो सांगडो मेळ्ळो, हाका लागून वाघ वयस्क आशिल्लो सिद्ध जाता. मरणाचें कारण कळप शक्य जालें ना. रॅपिड एंटीजन एवियन इन्फ्लुएंजा ह्यो चाचण्यो केल्यो. देहरादून हांगा DNA आनी फॉरेन्सीक तपासा खातीर नमुनो धाडून दिल्या. आनीक अवयव मेळ्ळे जाल्यार पंचनामो करून ते लेगीत धाडून दितले. साकोड्ड्या रानांत वाघाचो जो सांगडो मेळ्ळो त्या वाघाची कास जावंक ना अशें मुळाव्या तपासांतल्यान स्पश्ट जालां. सांखळी मतदारसंघांतल्या कुडणे ग्रामपंचायत वाठारांत विंगड विंगड उदरगतीच्या कामाचो बुन्यादी फातर बसोवपाचो सुवाळो आयज आयतारा 10 मे दिसा कुडणे हांगा जातलो. मुखेलमंत्री तशेंच सांखळीचे आमदार दोतोर प्रमोद सावंत मुखेल सोयरे म्हणून हजर आसतले. ग्रामपंचायतीचे सरपंच दामोदर पेटकर तशेंच हेर पंच सदस्य हजर आसतले. ह्या सुवाळ्याक नागरिकांनी व्हडा संख्येन हजर रावचे अशें आवाहन ग्रामपंचायतीन केलां. गोंय भलायकी खात्यान गोंय वैजकी महाविद्यालय हॉस्पिटलाची ऑनलायन OPD बुकींग पद्दत आनीक 7 विभागांनी वाडयल्या. तातूंत पेडियाट्रीक एन्डोक्रायनॉलॉजी, प्लास्टीक सर्जरी, न्युरो सर्जरी, कार्डियोवॅस्क्युलर थॉराईक सर्जरी, जेरियेट्रीक मेडिसीन, पेडियाट्रीक सर्जरी आनी नॅफ्रोलॉजी ह्या विभागाचो आस्पाव आसा. शुक्रारा भौशीक भलायकी खात्यान जारी केल्ले अधिसुचोवणे प्रमाण OPD नेमणुका खातीर सद्याची ऑफलायन रांक पद्दत ऑनलायन बुकींग सुविधा वांगडा चालू उरतली. दर OPD दिसांक 50 स्टॉल ऑनलायन बूक करपाक मेळटले. हे 11 मे 2026 सावन लागू जातले. गोमेकोच्या संकेतथळार वचून ही ऑनलायन नोंदणी करची पडटली. गोंयांत फुडले 2 दीस तापमानांत वाड जावपाची शक्यताय आसा, देखून नागरिकांनी भलायकी

0: बरोबर 7:52 आणि 22 सेकंद झाले असतात. यस गोवा, तुम्ही ऐकत 105.4 MHz आकाशवाणी पणजी केंद्राची FM रेनबो सेवा. आणि FM रेनबो सेवेत या खेळात तुम्ही ऐकत आहात विथ तुमच्या होस्ट आणि दोस्त, तुमच्या मैथिली नमस्कार गोवा ही कार्यवळ. चला तर ही कार्यवळ मुखार वळताना ऐकूया हा सुंदर असा मुखावालो सेगमेंट जो जी हां सुरांनी सजिल्लो असा. म्हणजेच वेळ झालो असा संडे स्पेशल तुमच्या खाती घेऊन येवपाचो सप्तसूर. आणि आज ऐकूपनो सप्तसूर ह्या कार्यवेन तुमकां ऐकूंक मेळटले लेखन संशोधन आणि निवेदन पंडित योगराज नायक हांचे. आणि ते सादर करतात राग भूपाळी.
1: शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी कार्यावळ सप्तसूर. आकाशवाणीच्या संग्रहालयातल्यान घेतिल्ली ही कार्यावळ सप्तसूर. संशोधन लेखन आणि निवेदन पंडित योगराज नायक सप्तसूर.

मनी वर्जित कर गाइये, मनी वर्जित कर गाइये मान ठाट कल्याण। ग ध वादी संवादी सो, ग ध वादी संवादी सो भूपाली पहचान। नमस्कार ऐकुब्यानो, सप्तसूर कार्यावळीन तुमका मजो सुरेल आणि हुनुनीत येवकार। आज हांव एका अशा रागाची तुमका वळख करून दिवपाक सोदता जो राग खूपच प्रचलित असा, पण त्या रागाबद्दल खूप

अज्ञानही पसरलेले असा. त्या रागाचे नाव जावन असा भूप म्हणजेच भूपाली. तर सगळ्यात पहिली पळूया त्या रागाचे चलन. ह्या रागान फक्त 5 राग असतात आणि ह्या रागाक स्वतःचे असे अस्तित्वही असा. तर पहिली पळूया ह्या रागाचे चलन आणि त्याचे आरोह आणि अवरोह.

ऐकलेत न्हय? ह्या रागाचे आरोह अवरोह आणि चलन ओहरा कल्याण ठाटणा असा आणि गातात रातच्या पहिल्या प्रहराक असे चमकून वचू नका. ह्या रागाचे नाव जरी भूपाली असले तरी हो राग रातचो गाता. आणि एक गैरसमज म्हाका पयस करपाचो असा. भूपाळी आणि भूपाली हे दोन वेगवेगळे शब्द असतात. भूप ह्या रागाकूच भूपाली म्हणतात. तर भूपाळी हो असो गान प्रकार असा जो महाराष्ट्रात आणि खुपशा राज्यांनी देवाक किंवा राजाक जागे करपाक सकाळी देवाचे पुजारी किंवा राजाचे भाट म्हणून जे लोक असताले ते सकाळी भूपाळी हो प्रकार गाताले आणि राजाक किंवा देवाक जागोंक ह्या प्रकाराचो उपयोग जातालो. जश्यो देवळांनी काकड आरती जातात तश्योच भूपाळी हो प्रकार ते काकड आरतीच्या वेळार म्हणतालेत लोक. तर ह्या भूपाळी ह्यो ज्यो भूपाळ्यो म्हणताले त्यो भूपाळ्यो सकाळच्या रागान असताले. तर त्या भूपाळीचो आणि ह्या भूप म्हणजेच भूपाळीचो कांयच संबंध ना. इतले असूनही अज्ञानाक लागून केवळ अज्ञानाक लागून कांय संगीतकारांनी भूपाळी हो जो गान प्रकार असा तितून भूप ह्या रागाचो उपयोग केल्लो असा आणि त्यो सकाळी गातात. उदाहरणार्थ उठा उठा सकाळीक ही जी खूप फामाद भूपाळी असा तशाच घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला ह्यो ज्यो फामाद भूपाळ्यो असतात अमर भूपाळी ह्या चित्रपटातल्यो त्यो राग भूपानूच असतात. तर ऐकूया आम्ही एक तातुतली एक भूपाळी.

ऐकलीत नाही ही भूपरागातली भोपाळी. भूपराग रातचा राग असूनही सकाळच्या या भोपाळी कितली प्रसन्नता जाणवली आमका. ह्यो सगळ्या गोष्टी किद्याक झाल्या? म्हणजे भूप व रातचा असूनही सकाळी

वापरतात हाची एक दोन कारणं असतात. त्याचे मुख्य कारण एक असे की भूपाक लागी असो जो देशकार म्हणून जो राग असा तो सकाळी गावपाचो राग आणि त्या रागाचे स्वरूप हेच. तर हा तुमका देशकाराचे एक मात्र चलन ऐकूपाक दिता जेणेकरून तुमका कळटले की भूप आणि देशकार कितले लागी असतात ते. तर भूप हो राग रातचो आणि देशकार हो राग सकाळी गावपाचो. तर ऐकूया देशकाराचे थोडे सूर.

हे आशिले देसकार रागाचे स्वर. आता देसकार हो सकाळचो राग आणि भूप्रातचो राग, पण हे स्वर इतले लागी आशिल्या कारणान आणि काहीशा अज्ञानांक लागून देसकार होच भूप असे काही लोकांनी मानले आणि तिथून भूपाळी रचले गेल्यो असे माका तरी दिसता. आणि एक हेका सामको लागी असो राग असा ज्याचे नाव शुद्ध कल्याण. तर शुद्ध कल्याण तुमका हांव आयकूंक दिता, पळयात तेच सूर वेगळ्या तरेन कसे शुद्ध कल्याण या रागान

तर हो आशिल्लो राग शुद्ध कल्याण. शुद्ध कल्याण देश आणि भूप यांचे स्वर जवळजवळ सारखेच असा. तातून देशकार तर त्याच सुरान गातात आणि शुद्ध कल्याणां मात शुद्ध निषाद आणि तीव्र मध्यमाचा प्रयोग करतात. तर असे हे तिन्ही राग आणि एक इथून एक राग असा जयत कल्याण म्हणून, तोय या भूपाच्या खूपसे लागी असा. पण त्या रागाविषयी आम्ही फुडल्या कार्यावळीन केन्ना तरी पळोवयाच. पण हांवे तिन्ही राग तुमकां हे ह्या खातीर सांगले की कार्यावळ आयकतना तुमच्या मनाचो गोंधळ जावचो न्ही, की भूप भूपाळी आणि भूपाली हाच्या मदीं जो गोंधळ असा तो तुमच्या मनान जावचो न्ही. असो, तर आता वळूया आम्ही आजच्या कार्यावळीतल्या रागाकडे, आमचो राग भूप. तर तुमकां हांव आयकूंक दिता कांय पदां, कांय भूपाळ्यो, कांय शास्त्रीय संगीताच्यो बंदिशी.

आजच्या वर्णन करपाक आणि चंद्रिमाचे वर्णन करपाक ह्या रातच्या भूप्रागाचेच सहकार्य कित्याक जाय पडले हाचो विचार तुम्हीच करत. तुम्ही जाणच असतले आमचे भारतीय शास्त्रीय संगीत आणि तिथून गावपी राग हे वेळेनुसार चलतात, म्हणजे गातात किंवा वाजवतात. तर ह्या प्रत्येक रागांची विभागणी प्रत्येक प्रहराप्रमाणे केलेली असा. तर प्रहर म्हटल्यावर किती, आता आमचा भूप्रागच घेऊया. व भूप्राग रातच्या पहिल्या प्रहराक गातात. तर पहिला प्रहर म्हणजे सांच्या सातांक जो सुरू जाता तो रातच्या दहा पर्यंत पहिलो प्रहर असता. तर ह्या पहिल्या प्रहराक खंयच्या राग गावचे हाचे विवरण आमकां खुबशा पुस्तकांनी मेळटात. तर कांय पुस्तकांनी असे म्हटलं की बिलावल, कल्याण आणि खमास थाटाचे राग या वेळेन गावपाचे असतात, जिथून शुद्धरे असता आणि शुद्ध दैवत असता. उदाहरणार्थ यमन, भूपाली, बिहाग, खमास किंवा देश सारखे राग ह्या पहिल्या प्रहराक गातात. दुसरो प्रहर सुरू जाता दहाच्या उपरांत, रातची दहा ते रातच्या एक वरापर्यंत. ह्या प्रहराक काफी, आसावरी, भैरवी या थाटाचे राग गायतात. तातून काफी, बागेश्री, दरबारी कानडा, मालकंस यासारखे प्रकार गातात. रातचो तिसरो प्रहर एका उपरांत सुरू जाता, रातचे एक ते फातोडेर चार मेरेन रातचो तिसरो आणि अंतिम प्रहर सुरू असता. आणि ताच्या उपरांत प्रातःकालचे राग सुरू जातात. प्रातःकालचे राग म्हटल्यार फातोडेर चार ते सकाळच्या सात मेरेन. तर ह्याच्या संबंधी आम्ही पुढे बोलूयाच, पण त्याच्या पहिली भूप रागातले हे एक नाट्यगीत.

रातचे जसे तीन प्रहर असतात तसेच दिसाचे तीन प्रहर असतात आणि तिथूनही त्या प्रहराप्रमाणेच वेगवेगळे राग गावपाचे असतात. दिसाच्या प्रथम प्रहराक सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत व पहिला प्रहर असता. हातून बिलावल कल्याण खमास थाटाचे राग येतात. तिथून बिलावल आणि गौड सारंग आणि सारंगाचे खूपसे प्रकार गातात. तसेच दिसाचा दुसरा प्रहर म्हटल्यावर दंपार जो 10 च्या उपरांत ते 1 वाजेपर्यंत चालू असता. तिथून भैरवी तोडी आसावरी काफी अशा थाटाचे राग गातात. तातून भैरवी आसावरी जौनपुरी सारंगाचे प्रकार गातात. दिसाचा तिसरा प्रहर सुरू जाता दंपारच्या 1 उपरांत ते 4 वाजेपर्यंत. हितून भीमपलास पिलू मुलतानी ह्याच्या सारखे राग गातात. आता जे हे वेळेचे वेळेनुसार राग गावपाचे जे निजो नियम असा हो नियम खूप प्राचीन कालापासून चालू असा. इतलेच कित्याक रामायण आणि महाभारताच्या काळात सुद्धा हे प्रहराची विभागणी आणि प्रहरानुसार रागाचे गायन वादन करप हे त्या काळापासून चालू असा. आता रामायणाचा जो विषय आयलाच जाल्यार गदी माडगुळकरांचे एक फामाद पद तुमकां ऐकूंक दिता जे भूप रागान असा. ऐकूया न्ही.

तर असो हो राग भूप. फक्त पांच स्वर असून सुद्धा कितले भव्य दिव्य स्वरूप दिसता ह्या रागाचे. तर असो हो भूपराग तुमका आवडलाच असतलो, आणि तुम्ही ज्यांना केन्ना भूपराग ऐकतले त्यांना तुमच्या मनात नक्कीच याची जाणीव जातली की हो राग रातचो गावपाचो म्हणून. ह्या भूपरागांच्या स्वरांक पाखां फुटून ते स्वर तुमच्या मनाभोवती फेर धरून नाचता असतले अशी म्हाका खात्री आसा.

0: सप्त सूर शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी आणि आकाशवाणीच्या संग्रहालयातल्यान घेतिल्ली ही कार्यावळ सप्त सूर. संशोधन, लेखन आणि निवेदन पंडित योगराज नायक. ही आकाशवाणी पणजी केंद्राची निर्मिती.
1: आगवानो नमस्कार. गोवा ह्या कार्यावळीतलो हो सेगमेंट तुम्ही ऐकलो जो आधारित आशिल्लो सुरांचेर. जी हां, हो आशिल्लो सप्तसूर. आणि आज आगवानो सप्तसुरांत तुमकां ऐकूंक मेळ्ळी सुंदर अशी माहिती. लेखन, संशोधन आणि निवेदन पंडित योगराज नायक हांच्यात. म्हणटकच ह्या खेळाक वेळ जाल्लो आसा सप्तसूर ह्या कार्यावळींतल्यान. तेच बरोबर नमस्कार गोवा ह्या कार्यावळींतल्यान तुमचो निरोप घेवपाचो. आयकत रावात 105.4 मेगाहर्ट्स FM रेनबो. म्युझिकली ऑल युअर्स. वेल आपके दिल से हमारे दिल तक.

0: अरे गुळ्यांची स्ट्रीप बाहेर किड्या उडयली.
1: अगो गुळ्यो सोपल्यो मुगो त्यो.
0: गुळ्यो सोपल्यो म्हणून ती स्ट्रीप भायर उडव. तुका खबर ना
1: किदें?
0: घरान ओल्या कोयराची आणि सुक्या कोयराची अश्यो दोन बालद्यो आसात. किदें कळें सांग?
1: ओल्या कोयराची वेगळी बालदी आणि सुक्या कोयराची वेगळी बालदी अश्यो दोन बालद्यो.
0: चल तर सकल वच, उडयली सोपिल्ली वखदांची स्ट्रीप परत हाड आणि घरात आशिल्ल्या सुक्या कोयराच्या बालदेनूच उडय.
1: हा करता.
0: सुको आणि ओलो कोयर आपणेच व्यवस्थित उडवप ही स्वच्छतेच्या अभियानाची मुळावी सुरुवात.
1: बऱ्यो सवयो आपणवया, स्वच्छता राखूया.
0: स्वच्छता ही सेवा.
2: सप्तसूर आकाशवाणीच्या संग्रहालयातल्यान घेतिल्ली कार्यावळ सप्तसूर. शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी कार्यावळ सप्तसूर. संशोधन, लेखन आणि निवेदन पंडित योगराज नाईक. सप्तसूर दर आयतारा सकाळी 7:30 आकाशवाणी पणजे केंद्रात. सप्तसूर सप्तसूर. कलात्म गोय आयकात म्हादय चॅनलार दर सोमारा सकाळी 7:45
3: जाल्यार ब्रेस्तारा सांजेच्या 8:15
4: कलात्म गोय गोयच्या प्रयोगजीवी कलांची वेगवेगळी तासा मांडपी ही वळेरी.
2: सांगाता गोयच्या लोककलेच्या ज्येष्ठ अभ्यासकांची मता.
5: गोयच्या लोकपरंपरेत मेळपी नाटक, संगीत आणि नाच हे जे वेगवेगळे कला प्रकार असतात हे आम्ही समजून घेऊपा जाय आणि सांभाळपाचो यत्न करूंक जाय.
2: कलात्मक गोय वळेरी घेऊन येता डॉक्टर साईश देशपांडे.
4: कलात्मक गोय
3: ऐकूंक रावात ही वळेरी दर सोमारा सकाळच्या सभेंत 7:45 जाल्यार दर बेरेस्तारा सांजेच्या सभेंत 8:15 आकाशवाणीच्या पणजी केंद्रा वयल्यान
4: कलात्म गोय.
6: कामा वयली दगदग, ट्रॅफिक इतलो बोवाळ, घरा पावपाचो हुस्को तुमकां सतेता आसत जाल्यार डोंट वरी माय फ्रेंड. पुराय दिसाची थकाय पयस करपाक तुमची

आमची सांस फुल होपाक आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल घेऊन येता रेनबो सांज. दर दिसा सांज वेळा 6:05 ते 7:05 मजगती रेनबो सांज फकत 105.4 MHz रेनबो सांज.

म्युझिकली ऑन युअर्स, तुम्ही ऐकतात 105.4 मेगाहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राची FM रेनबो सेवा. दर दिसा घेऊन येता तुमच्या खातीर तरेकवार अशा कार्यावळी, खुबशे अशे संगीत, खुबसो असो मोग आणि त्याचबरोबर खुबशी अशी माहिती. ह्या खेळाक FM रेनबो सेवा तुमच्या खातीर घेऊन आल्या तरेकवार अशा रुचीक स्वादाची कातारां. जी हां, जिणेचे तरेकवार रंग दाखोवपी ही कातारां बरोबर 8:19 आणि 35 सेकंदांचेर. आणि ऐकुपनो, ह्या जिणेच्या रंगांची सुरवात करताना, कातारांची कार्यावळी सुरवात करताना पहिलें कातार येता पास्कॉल हांच्या आवाजान. ते गायतात तुझो मोग, कारण प्रत्येकाच्या जिणेंत मोग हो खूब म्हत्वाचो आणि खूब गरजेचो जावन आसा. म्हणटकच आमचे कडल्यान तुमचे पर्यंत येता हो तुझो मोग.

पनु तुमचो मोग आणि आमचो मोग मिळून येतात एफ एम रेनबोच्या सांगतान घेऊन तरेकवारश्यो कार्यावळी जांचो आस्वाद घेतात तुम्ही आम्ही सगळी जाणां. पूण ह्या खिणाक वेळ जाल्लो आसा कांतराच्या ह्या कार्यावळीन घेवपाचो एक ल्हानसो विसव, कारण बरोबर 8:40 तुमच्या खातीर आमी घेवन येतात कोंकणींतल्यान राष्ट्रीय खबरो आनी परतून एक फावट कांतराची कार्यावळ तुमकां आयकूंक मेळटली 8:50 सावन ह्या विसव उपरांत. आयकत रावात 105.4 MHz FM रेनबो, म्युझिकली ऑल युअर्स, आपके दिल से हमारे दिल तक.

0: नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज कर्नाटक आनी तेलंगणाच्या भेवडेर वतले. प्रधानमंत्री बेंगळुरूच्या आर्ट ऑफ लिव्हींग आंतरराष्ट्रीय केंद्रात नव्यान बांदिल्ल्या ध्यान मंदिराचे उक्तावण करतले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी एन रंगसामी हांची पुडुचेरीचे मुखेलमंत्री म्हूण नेमणूक केल्या. लेफ्टनंट गव्हर्नर के कैलाशनाथन हांणी रंगसामी हांकां नवे सरकार घडोवपाक केला आमंत्रीत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आयज नवी दिल्लीत उचेल्या पावडावेले बसकेचे अध्यक्षपद सांबाळटले. आसाम भाजपा विधीमंडळ गटाची फुडारी वेंचणूक काडपा खातीर आयज गुवाहाटीत बसका जातली. आनी खेळांत, आयज चेन्नय सुपर किंग्स आनी लखनौ सुपर जायंट्स पंगडा मदीं एम ए चिदंबरम स्टेडियमार दनपारा 3:30 वरांचेर खेळ जातलो. आतां पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज कर्नाटक आनी तेलंगणाक भेट दितले. सकाळी सुमार 11 वरांचेर प्रधानमंत्री बेंगळुरूतल्या द आर्ट ऑफ लिव्हींगाच्या 45व्या वर्धापन दीस उत्सवात वांटो घेतले आनी आर्ट ऑफ लिव्हींग आंतरराष्ट्रीय केंद्रात नव्यान बांदिल्ल्या ध्यान मंदिराचे उक्तावण करतले. तशेंच ह्या कार्यावळी वेळार प्रधानमंत्री मोदी ह्या मेळाव्याक मार्गदर्शन करपाचे आसात. ते उपरांत प्रधानमंत्री हैदराबादाक वतले आनी सुमार 9,400 कोटी रुपयांच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचो बुन्याद घालून उक्तावण करतले. ते हैदराबाद पणजी अर्थीक मार्गाचेर गुडे बेल्लूर ते मेहबूबनगर मेरेनच्या राष्ट्रीय महामार्ग 167च्या चौपदरीकरणाचो बुन्यादी फातर घालतले, जाचो वट्ट प्रकल्प खर्च 3,175 कोटी रुपया परस चड आसतलो. पीएम मित्रा येवजणेखाला वारंगल हांगा विकसीत केल्ल्या पीएम मित्रा उद्यानाचे उक्तावण प्रधानमंत्री करतले. भारताच्या भलायकी जतनाय मुळाव्या साधन सुविधेतले कॅन्सराचेर केंद्रीत आशिल्ले मल्टी सुपर स्पेशलिटी सिंधू हॉस्पिटल प्रधानमंत्री राष्ट्राक समर्पित करपाचे आसात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी एन रंगसामी हांची पुडुचेरीचे मुखेलमंत्री म्हूण नेमणूक केल्या. हे नेमणुके उपरांत लेफ्टनंट गव्हर्नर के कैलाशनाथन हांणी रंगसामी हांकां संघ राज्यात नवे सरकार घडोवपाचे आपोवणे दिले. रंगसामी 13 मे दिसा मुखेलमंत्री पदाचो सोपूत घेतले. 9 एप्रिलाक जाल्ले वेंचणुकेंत AINRCच्या फुडारपणाखाला एनडीए सरकारान बेस बरे जैत मेळयल्या उपरांत रंगसामी 5व्या खेपे मुखेलमंत्री म्हूण पदभार घेवपाचे आसात. 4 मे दिसा निकाल जाहीर जाल्ले. कोलकात्याच्या ब्रिगेड परेड मैदानार काल जाल्ल्या सुवाळ्यात सुवेंदू अधिकारी हांणी अस्तंत बंगालातले भाजपाचे पयले मुखेलमंत्री म्हूण सोपूत घेतलो. राज्यपाल आर एन रवी हांणी मुखेलमंत्री आनी 5 नव्या मंत्रीमंडळ वांगड्यांक पद आनी गोपनियतेचो सोपूत दिलो. ह्या मंत्रीमंडळात दिलीप घोष, अग्निमित्रा पॉल, अशोक किर्तनिया, निशीत प्रामाणीक आनी क्षुदिराम टुडू हांचो आस्पाव जाता. सोपूत घेतल्या उपरांत पत्रकारांकडेन उलयताना मुखेलमंत्री सुवेंदू अधिकारी हांणी सांगले की
1: आजचा दिन बहुत महत्वपूर्ण आहे देश के लिए, बंगाल के लिए.
2: Today is a very important day for the country and for Bengal. It was the wish of the Prime Minister that the new government should begin its tenure on the occasion of Ravindra Jayanti. Therefore, under the leadership of Prime Minister, we pay tribute to Kavi Guru and took the oath to

0: while upholding the constitution.
1: मजगती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सुवेंदू अधिकारी आणि 5 नव्या मंत्रिमंडळ वांगड्यांक परबी दिल्या. ह्या फुडाऱ्यांनी गावगिऱ्या वाठारात मेहनत करून लोकांची सेवा केल्या आणि ते अस्तंत बंगालाचे उदरगतीची दिका आणिक घटमूट करतले असो विश्वास ताणें उक्तायला. इतले मजगती सुवेंदू अधिकारी हांच्या फुडारपणाखाला भाजपा सरकारान अस्तंत बंगालात नव्या युगाची सुरवात केल्या अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगला. अस्तंत बंगालात जाल्ले सोपुतविधी सुवाळ्याक मुखेलमंत्री सावंत हांणी हजेरी लायिल्ली. अस्तंत बंगालाचे मुखेलमंत्री सुवेंदू अधिकारी आणि हेर मंत्र्यांक गोयचे मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी परबी भेटयल्या. त्रिनिदाद आणि टॉबॅगो भेटी वेळार विदेश व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी भारत त्रिनिदाद आणि टॉबॅगो हांच्या मधल्या पारंपरिक संबंधांची तोखणाय करताना सांगला की
2: India has traditionally had very warm and friendly relations with Trinidad and Tobago, and these ties have been underpinned by shared history, our struggle against colonialism, and by our very special bonds of cricket. The people of our two countries share so much in common, whether we talk of clothing and sports or food habits and traditions.
1: मंत्री एस जयशंकर हांणी त्रिनिदाद आणि टॉबॅगोच्या प्रधानमंत्र्यांची भेट घेऊन द्विपक्षीय सहकार्य आणि घटमूट करपाविशी भासाभास केली. यावेळार पर्यटन, विदेश मंत्रालय आणि कॅरिकॉम व्यवहार इमारती खातीर सौर उर्जा जायते प्रकल्प आणि आयुर्वेद केंद्राची स्थापणूक हांचे सयत जायत्यो कबलाती जाल्यात असे मंत्री जयशंकर हांणी सांगले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी ऐकतात.
3: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
1: आता मुखावेल्यो खबरो. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आयज नवी दिल्लीत उचेल्या पावडावेले बसकेचे अध्यक्ष पद सांबाळले. तातूंत संभाव्य हुंवार आनी उश्णताय ल्हारांची परिस्थिती हाताळपा खातीर देशाचे तयारीचो नियाळ घेतले. हे बसके वेळार मंत्री शहा केंद्र सरकारच्या एजन्सीची तयारी, सुरवातीची शिटकावणी दिवपी प्रणालीचो नियाळ घेतले. संसाधन आणि एजन्सी मधल्या समन्वयाचेर ते चर्चा करपाचे आसात. तशेंच देशभरात घेतिल्ल्या दीर्घकाळ हुंवार कमी करपाच्या उपायांचो ते नियाळ घेतले. समुदाय जागृताय, जीवीत आणि मालमत्तेचे लुकसाण आडवपा खातीर आणि गरजेच्या आधार साहित्याचो फावो तो साठो, तशेंच वैजकी तयारी सुनिश्चित करपा खातीर लवचिकता निर्माण करपाचे कार्यावळीचेर हे बसकेत चर्चा जातली. आसाम भाजपा विधीमंडळ पक्षाची आपलो फुडारी वेचून काढपा खातीर आयज गुवाहाटीत बसका जातली. नव्यान वेचून आयिल्ले भाजपाचे आमदार आज सकाळी 9 अटल बिहारी वाजपेयी भवनात बसका घेतले. मजगती आसामात सेगीत तिसरे खेपे एनडीए सरकाराच्या सोपुतविधी सुवाळ्याची तयारी नेटान सुरू आसा. 19वो मुंबय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव MIFF 15-21 June 2026 मेरेन NFDC आवारात मुंबईत जावपाचो आसा. ह्या महोत्सवा खातीर प्रतिनिधी नोंदणी सुरू जाल्या. संवसारभरातले चित्रपट निर्माते, कलाकार, माध्यम व्यावसायीक आणि सिनेमा मोगी हांगा एकठांय येवपाचे आसात. मुंबय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हो चित्रपट निर्मात्यां खातीर एक महत्वाची माची थारल्या. इच्छूक भाग घेवप्यांनी अधिकृत MIFF MIFF.in/EN ह्या संकेतथळावरवी ऑनलाईन नोंदणी करू येता. IPL क्रिकेटात जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमात काल राती झालेल्या मॅचीत गुजरात टायटन्सान राजस्थान रॉयल्साक 77 हरयलो. गुजरात टायटन्सान राजस्थान रॉयल्सा मुखार 230 मोख दवरिल्ली. ताका जाप दितना राजस्थान रॉयल्स 16.3 फकत 152 काढपाक पावलो. पहिली फलंदाजी करतना गुजरात टायटन्सान 20 4 विकेटी वगडावन 229 केल्यो. मजगती आयज चेन्नय सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स पंगडा मदीं MA चिदंबरम स्टेडियमार दनपारा 3:30 खेळ जातलो. आयचे दुसरे मॅचीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबय इंडियन्स हांचे मदीं रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमार सांजे 7:30 मॅच सुरू जातली. भारतीय

हवामान खात्यान केरळ, माहे, लक्षद्वीप, तमिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकल ह्या वाठारांनी आयज उटंगराचो पाऊस पडपाचो अदमास उक्तायला. छत्तीसगड आणि अस्तंत बंगालात आयज गडगड मारपाची शक्यता असा. हवामान खात्याच्या म्हणण्याप्रमाण फुडल्या 2 ते 3 दिसात ईशान्य भारत, अंदमान आणि निकोबार जुवे, आंध्र प्रदेश, बिहार, झारखंड, लक्षद्वीप, ओडिशा, अस्तंत बंगाल आणि सिक्कीम ह्या वाठारांनी गडगड आणि वीज पडपाची शक्यता असा. गुजरात आणि अस्तंत राजस्थानात आयज उष्णतायेच्या ल्हाराचो अदमास असा. कोंकण आणि गोयात उष्ण आणि दमट हवामान असतले. ही असा एक कळवणी आल्तीनो हंगाच्या आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागावरवी कंत्राटी पद्धतीचेर खबरां निवेदक घेवपाचे असात ते खातीर अर्ज मागयल्यात. उमेदवार पदवीधर असपाक जाय, पिराय 21 ते 50 वर्सां, कोंकणी भाषेचे आणि अनुवाद करपाचे गिन्यान आसप गरजेचे असा. इच्छूक उमेदवारांनी 17 मे 2026 मेरेन अर्ज करचो अशें कळीत केला. आता खबरो सोपोवच्या आदी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज कर्नाटक आणि तेलंगणाक भेट दितले. प्रधानमंत्री बेंगळुरूतल्या आर्ट ऑफ लिव्हिंग आंतरराष्ट्रीय केंद्रात नव्यान बांधिल्ल्या ध्यान मंदिराचे करतले उक्तावण. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हाणी एन रंगसामी हांची पुडुचेरीचे मुखेलमंत्री म्हणून केल्या नेमणूक. लेफ्टनंट गव्हर्नर के कैलाशनाथन हाणी रंगसामी हांका नवे सरकार घडोवपाक केला आमंत्रित. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आयज नवी दिल्लीत उचेल्या पावडावेले बसकेचे करतले अध्यक्षपद. आसाम भाजपा विधीमंडळ गटाची फुडारी वेचून काढपा खातीर आयज गुवाहाटीत जातली बसका. आणि खेळात आयज चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स पंगडा मदी MA चिदंबरम स्टेडियमार दनपारा 3:30 खेळ जातलो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 6:30 जावन 30 मिनटांचेर. नमस्कार.

सकाळी बरोबर 8 वाजून 51 मिनटां आणि 42 सेकंद जाले आसा ते मागीर 103.5 मेगाहर्ट्सांचेर आकाशवाणी पणजी केंद्राची एफ एम रेनबो सेवा आणि ह्या खिणाक आयकुपॅनो एफ एम रेनबो सेवेन तुम्ही आस्वाद घेतात तरेकवार अशा जिणेच्या रंगांचो कांतारांतल्यान आयकुपॅनो कांतारांची कार्यावळ मुखार वळतना चलात आस्वाद घेवया तरेकवार अशा कांतारांचो आणि ह्या खिणाक आयकुया एडविन हाणें गायिल्लें कांतार बी माय वॅलंटायन.

आणि अभिमानू पिसोळे चेडू ह्या कातारा सांगातकच वेळ झालो असा. कातारांच्या कार्यावळीतल्यान तुमचो निरोप घेवपाचो. आयकेत्रवात 105.4 MHz FM रेनबो कांय खेळांतच तुमच्या खातीर घेवन येता हिंदी फिल्म गीताची कार्यावळ सदाबहार, पूण बरोबर 9 वरांचेर आयकेत्रवात FM रेनबो.

सगळ्याच्या बरोबर 9 वर जाऊन 2 सेकंद झाले असतात. मेगाता 105.5 मेगाहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राची एफ एम रेनबो सेवा. आणि ऐकू पॅनो एफ एम रेनबो सेवेत ह्या खेळाक वेळ झाला असा हिंदी फिल्म गीतांच्या कार्यावळीचो, जिचे नाव जावन असा सदाबहार. और इस सदाबहार कार्यक्रम मे तुमच्या खातीर आम्ही घेऊन येतात 1950s से लेकर 1980s के दौर के गाणे. आणि ह्या खेळाक, जी हा, इन गानो का जो सीजन है, ह्या सीजनान तुमच्या खाती हांव घेऊन आयला, जी हा, 1960s के गाणे आयच्या दिसा. आता सध्या ऐकू पॅनो आंब्यांचो सीजन चालला, सो बरे तुम्ही आंबे 4-5 काढून दवरात आणि त्या आंब्यांचो, जी हा, लुत्फ उठाते उठाते, जी हा, लुत्फ लिजे 1960s के गानो का. कारण ह्या खेळाक तुम्ही असात वेथ तुमच्या होस्ट आणि दोस्त, तुमच्या मैथिली, आणि हांव घेऊन आला तुमच्या खातीर सदाबहार, जे हा, एव्हरग्रीन गानो का ये कार्यक्रम, जे हा, ये सिलसिला सुरू करताना तुमका ऐकूंक दिता लता मंगेशकर हांचो आवाज ह्या गीता खातीर आराधना फिल्मातल्यान.

आयकुप्या खातीर म्हणटकच चलात तर मुखार तुमच्या खातीर खंयची गीतां वाट पळयता ताजी तर आतुरताय आसुनीच, पूण त्या आतुरतायेक जी हा रंग भर दिजे ह्या सुंदरशा दोन गीतांनी वक्त ह्या फर्मातल्यान.

0: श्रोते हो, मनाच्या तारा हळुवारपणे छेडणारं भक्ती संगीत.
1: विष्णू माय जग,
2: तरल स्पंदन जागवणारं भाव संगीत. तुझे

0: हे सर्व मराठी गीतांच्या मैफिलीतून रोज सकाळी
1: महादेवी वाहिनीवर 9:30
0: आणि FM वाहिनीवर 10:10
1: अगदी रोज.
2: मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, मला सांगा सुख म्हणजे.
0: आकाशवाणीच्या पणजी केंद्रावर महादेवी वाहिनी 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्स
1: आणि FM रेनबो 105.4 मेगाहर्ट्स वर
0: ऐकत रहा मराठी गीतांची मैफल
1: अगदी रोज अगदी रोज.

0: तुमची रोजची दुपार करा सप्तरंगी।
1: FM रेनबो वर तुमच्यासाठी दर दिवशी मराठी संगीताचा खजिना।
2: 2 ते 2:30 या वेळेत
3: हा छंद जीवाला लावी पिसे।
0: नादमधुर चित्रपट गीते चित्रगंधामध्ये मनातले सुरीले तरंग भावतरंग। सदाबहार नाट्य संगीत
2: किती गोड बाई बाळ।
1: FM रेनबो 105.4 MHz तुमच्यासाठी देतोय दर दिवशी मराठी संगीताचा खजिना। दुपारी 2 ते 2:30 या वेळेत
2: FM रेनबो
1: संगीताची सप्तरंगी दुनिया।

सकाळचे 10:14 आणि 14 सेकंद होत आहेत. तुम्ही कथा आहात 105.4 MHz आकाशवाणी पणजी केंद्राची एफ एम रेनबो वाहिनी. रसिक हो, एफ एम रेनबो वाहिनीवर वेळ झालेली आहे मराठी गीतांच्या कार्यक्रमाची.

आणि ह्या गीतांच्या कार्यक्रमात समावेश आहे. फक्त चित्रपट गीतच नाही तर भावगीते नाट्यगीतांचा सुद्धा. चला तर मग ह्या कार्यक्रमाचा आस्वाद घेऊ आणि सुरुवात करूया ह्या कार्यक्रमाला भावगीतांतून. हे पहिलं भावगीत, खुल्या खुल्या नयनात माझ्या. रसिक हो, खुल्या नयनात माझ्या ती स्वप्ने आणि त्या स्वप्नात ते सुंदर संगीत. चला तर मग ह्या सुंदर संगीताच्या दुनियेत आपण आनंद घेऊ ह्या गीतांचा. 105.4 MHz FM रेनबो घेऊन येत आहेत संगीताचा आणि गीतांचा हा रंग, हा गंध.

यशस्विनी, कर्तृत्वान अस्तुऱ्यांचे यशस्वी कार्य ऐकात यशस्विनी दर आयतारा दनपारा 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार यशस्वी।

0: एफएम रेनबोचे सप्तरंग आणि सप्तसूर पावल्यात गोयच्या घरा घरान
1: हाय हाय आणि आता तर एफएम रेनबो पणजी पावता पुराय संसारांत
0: तुमच्या अँड्रॉइड फोना वेल्यान डाउनलोड करात एफएम रेनबो ऍप आणि संसाराच्या खंयच्याय कोनशातल्यान ऐकात आकाशवाणी पणजी एफएम रेनबो
1: तुमच्या फोनाच्या प्ले स्टोरान वचात मागीर सर्च बारान वचात आणि टाइप करात NEWSONAIR म्हळ्यारूच न्यूज ऑन एअर
0: ऑफिशियल प्रसार भारती ऍप तसेच लाइव्ह न्यूज सिलेक्ट करात
1: एकदा ऍप डाउनलोड जातकच तुमका जाय ती लँग्वेज म्हणजे भाषा सिलेक्ट करात
0: तुमच्या फोनार दिसपी रेडिओ आयकॉन पळयात आणि एफएम रेनबो गोवा सिलेक्ट करात
1: आणि मागीर ऐकात तुमच्या आवडीचे स्टेशन ऑफ द नेशन एफएम रेनबो
0: आकाशवाणी पणजी केंद्राचो एफएम रेनबो चॅनल पावता पुराय संसारभर
1: हय पुराय संसारभर
2: आगमेनो कोकणी संगीताच्या कार्यवळीत मुखार ऐकूया साधना सरगम आणि स्वप्नील बांदोडकर हांचा आवाज

तुमची सान जानिकय मोगाची करपा खातीर FM रेनबो घेवन येता तुमचे खातीर हॅलो गोंयकारा 1 फेब्रुवारी 2026 सावन सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. तुमच्या लागींच्यांक घरच्यांक मेसेज करात. आमचो नंबर असा 8380071054. नातर फोन करून तुमच्यांनी तुमची मेसेज पावो येता. आमचो नंबर 2421285 आनीक 2224457. हॅलो गोंयकारा. दर आयतारा FM रेनबोंत सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. हॅलो गोंयकारा.

तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोंयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर. फकत 105.4 MHz FM रेनबोचेर हॅलो डॉक्टर.

0: वेगवेगळ्या मळार आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यांखातीर खासा कार्यावळ अस्तुरी. अस्तुऱ्यांच्या कलागुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी. अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर अस्तुरी.
1: वेळ झाला कोकणी संगीताच्या कार्यावळीचे निमणे संगीत ऐकवायचे. या संगीता वांगडा आमची कार्यावळ सोपता. बरोबर 12:05 ऐकूपाक रावात न्यूज इन इंग्लिश.

12-12 मिनटांचेर आयकुपाक रावात चित्ररंजन कार्यावळ. एक वरां 5 मिनटांचेर आसतली तुमची आवडीची कार्यावळ कातारांची कार्यावळ. 2 वरांचेर आयकुपाक रावात नाट्यगीत.

नववाराचेर परतून एक फावट आमची पश्चिमी संगीताची कार्यावळी सुरू जाता. पयले सुवातेक आयकुपाक रावा 9:15 संडे ऑन द रॉक्स. धावरा 5 फोन इन रिक्वेस्ट प्रोग्राम. 11:10 आसतली आमची निमणी कार्यावळ सॉफ्ट रॉक. आयकबेनो ही आशिल्ली आयज वितरपी कार्यावळींची वळेरी. कांय खिणांत मेळुया चित्ररंजन कार्यावळींत.

आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यांखातीर खासा कार्यावळ अस्तुरी. अस्तुऱ्यांच्या कला गुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी. अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर अस्तुरी.

0: विनोद चित्तरंजन कार्यावळीत घेऊया लहान विसो आणि बरोबर 12:30 ऐकूपाक रावात कोकणी मुखेल खबरो.
1: हाव नयना आडारकार म्हणजे साहित्यिक जिणेतल्या वाटचालीत मैलाचो फातेर थरिल्ल्या आकाशवाणी अनु 90 वर्षां जातात. आकाशवाणीन कितल्याशाच नवोदित साहित्यिकांक विचारांच्या मुक्त मळबांत उरपाक प्रोत्साहित केला आणि करीत आसा. आकाशवाणीन म्हजे फाटीच 48 वर्षांचे नाते. म्हाका घडोवपात आकाशवाणीचो व्हड वाटो आसा. हांव म्हज्यो खोस बरी शुभेच्छा प्रकटायतां.

ऐकवानो तुम्ही ऐकता 105.4 मेगाहर्ट्झचे एफ एम रेनबो चॅनल वरा झाल्यात बरोबर 12:33 चित्ररंजन कार्यावळीत तुमकां परतून एक फावट येवकार. चित्ररंजन कार्यावळीत मुखार ऐकुया सोनू निगम आणि नीती मोहन हांच्या आवाजान ब्रदर्स फिल्मातले हे गीत.

0: ऐकपॅनो, तुम्ही ऐकलंय ब्रदर्स फिल्मातले हे गीत सोनू निगम आणि नीती मोहन हांच्या आवाजान, अजय अतुल हांचे संगीत आशिल्ले, अमिताभ भट्टाचार्य हांचे बोल.
1: सप्तसूर आकाशवाणीच्या संग्रहालयातल्यान घेतिल्ली कार्यावळ सप्तसूर. शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी कार्यावळ सप्तसूर. संशोधन, लेखन आणि निवेदन पंडित योगराज नाईक. सप्तसूर दर आयतारा सकाळी 7:30 आकाशवाणी पणजी केंद्रात. सप्तसूर सप्तसूर.

ऐकवेनो चित्ररंजन कार्यावळीत मुखार ऐकूया मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे ह्या फिल्मातले हे गीत जावेद अली आणि दीपाक्षी कलिता हांच्या आवाजान.

0: मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉवे या फिल्मातले गीत तुम्ही ऐकले. अमित त्रिवेदी यांचे संगीत आशिले, कौसर मुनीर यांचे बोल.
1: आकाशवाणी पणजीचो यूट्यूब चॅनल FM रेनबो गोवा. तुमचे आवडीचो कार्यावळी आता ऐकात, लाईक करात, सबस्क्राईब करात आणि शेअर करात. आकाशवाणी पणजीचो यूट्यूब चॅनल FM रेनबो गोवा.

ऐकबेनो क्या कहना या फिल्मातले गीत तुम्ही ऐकले कविता कृष्णमूर्ती ह्यांचे आवाजान राजेश रोशन ह्यांचे हे संगीत आशिले मजरूर सुलतानपुरी ह्यांचे बोल.

ऐकवेन हो वे जाला चित्ररंजन कारेवळीचे निमणे गीत ऐकपाचे. निमणे गीत आम्ही ऐकूया. दिल का रिश्ता या फिल्मातले हे गीत असा. ह्या गीता वांगडा आमची कार्यवळ सोपता. बरोबर एक वराचेर ऐकुपाक रावात न्यूज इन हिंदी.

एक वेळ नो तुम्ही ऐकता 105.4 MHz FM रेनबो चॅनल वरा झाल्यात बरोबर 1:05 कातारांच्या कार्यावळीत तुमका सगळ्यांक योगार. आणि कसलेच देणे ईश्वराच्या या मोगा परस व्हड ना, कारण आवय म्हटल्यार देवाचे दुसरे रूप. आमच्या जिवितातल्या दर एका तालाचेर आणि सुराचेर आवयचो मोग सदांच असता. जसे एक गाणे ताच्या सुराविना उरफाटे, तसे आमचे जिवीत आवय विना अपूर्ण. ऐकूया फ्रँकलिन लुईस हांचे हे कातार.

ऐकवेनो तुम्ही ऐकता 105.4 MHz FM रेनबो चॅनल वरा झाल्यात 1:40 कतारांच्या कार्यावळीत परतून एक फावट तुमकां सगळ्यांक येवकार. ऐकवेनो आमी कितलेय स्वतंत्र जाले वा जिणेंत कितलेय व्हड जाले तरी गरजेच्या वेळार आमच्या फाटल्यान सहजपणान आई वा आवयगे हेच शब्द येतात. दुख्ख जाता तेन्ना भय दिसता तेन्ना आयुष्यान निमण्या स्वासात लेगीत तिचेच नाव आमच्या आत्म्यात प्रतिध्वनीत जाता. कारण आवय फक्त आमकां जल्म दिवपी न्हय तर ती आमचें पयलें घर आनी कायमचो आलाशिरो.

0: जनगणना के पहले चरण में हाउस लिस्टिंग और हाउसिंग सेंसस यानी आपके मकान की गणना होगी। आइए आपकी साझेदारी से इसे सफल बनाएं और विकसित भारत 2047 की ओर एक और कदम बढ़ाएं।
1: तुमची सांज आनिकय मोगाची करपा खातीर FM रेनबो घेवन येता तुमचे खातीर। हॅलो गोंयकारा, 1 फेब्रुवारी 2026 सावन सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची। तुमच्या लागींच्यांक घरच्यांक मेसेज करात। आमचो नंबर असा 8380071054। नातर फोन करून तुमच्यांनी तुमची मेसेज पावू येता। आमचो नंबर 2421285 आणि 2224457। हॅलो गोयकारा। दर आयतारा FM रेनबोंत सांजवेळा 8 वरांचे कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची। हॅलो गोयकारा।
2: आयकपेनो वेळ झाला कातारांचे कार्यावळीचे निमणे कतार ऐकपाचे। ऐकूया हे कतार आणि या कतारा वांगडा आमची कार्यावळ सोंपता।

नमस्कार श्रोते हो, एफ एम रेनबोवर आपण ऐकत आहात नाट्य संगीत कार्यक्रम. वेळ झालेला आहे बरोबर 2. आपल्या या संगीत मैफिलीत आपलं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमाची सुरुवात करूया एका सुंदर नाट्यगीतानं.

श्रोतेहो, ज्योत्स्ना भोळे यांच्या स्वरात आपण हे नाट्यगीत ऐकलं. विद्याहरण नाटकातलं हे गीत होतं. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचे बोल.

लहानपण देग हा देवा नाटकातलं गीत आपण ऐकलं कुमार गंधर्व यांच्या स्वरात. पंडित कुमार गंधर्व यांचे संगीत होतं, संत तुकाराम यांचे शब्द.

0: श्रोते हो, सुबंधरा नाटकातलं हे गीत आपण ऐकलं प्रभाकर कारेकर यांच्या स्वरात. अण्णासाहेब किर्लोस्कर यांचे शब्द आणि संगीत होते.
1: तुमची रोजची दुपार करा सप्तरंगी.
2: FM रेनबो वर तुमच्यासाठी दर दिवशी मराठी संगीताचा खजिना.
3: 2 ते 2:30 या वेळेत
4: हा छंद जीवाला लावी पिसे. हा
1: नादमधुर चित्रपट गीते चित्रगंधामध्ये मनातले सुरीले तरंग भाव तरंग सदाबहार नाट्य संगीत.
2: FM रेनबो 105.4 MHz तुमच्यासाठी देतोय दर दिवशी मराठी संगीताचा खजिना. दुपारी 2 ते 2:30 या वेळेत
3: FM रेनबो
2: संगीताची सप्तरंगी दुनिया.

श्रोते हो, आपल्या साथीने वेळ कसा गेला समजलंच नाही. नाट्यसंगीताचा हा प्रवास आज इथेच थांबवते. आपण पुन्हा भेटू तोवर आपली आरजे कपिला घेत आहे आपला निरोप. बरोबर 2:30 वर ऐकायला विसरू नका कोकणी ठळक बातम्या.

0: तुमची सांज आनिकय मोगाची करपा खातीर FM रेनबो घेवन येता तुमचे खातीर हॅलो गोंयकारा 1 फेब्रुवारी 2026 सावन सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. तुमच्या लागींच्यांक घरच्यांक मेसेज करात. आमचो नंबर असा 8380071054. ना तर फोन करून तुमच्यांनी तुमची मेसेज पावू येता. आमचो नंबर 2421285 आनीक 2224457. हॅलो गोंयकारा. दर आयतारा FM रेनबोंत सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. हॅलो गोंयकारा.
1: हॅलो गोंयकारा.

तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोंयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले. दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 MHz FM रेनबोचेर. हॅलो डॉक्टर.

नमस्कार, हांव अभय, मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज बेंगळुरांत आर्ट ऑफ लिव्हींगच्या 45व्या वर्साच्या उत्सवा वेळार नव्यान बांदिल्ल्या ध्यान मंदिराचे उक्तावण केले. माहिती आणि तंत्रज्ञान खात्यान 21 आणि 22 मे दिसा

जी हाँ जी हाँ दोस्तों, सप्त सुरांचा ह्या सप्तरंगी सहमत आयज वार येतात आणि 5:30 जो वेळ इश्टांतरीक वार कार्यवी तुमचे मेरेन तुमच्या काळजा मेरेन तुमच्या मना मेरेन चला दिसून सजवया आयची मैफिल तुमच्या सांगता एफ एम रेनबो वरवी जायत्यो कार्यवळी आसा ह्यो कार्यवळी खंयच्यो एक नदर आमच्या कार्यवळीचेर अशांत सदाभाशेन 5:35 हो वेळ भावगीतांचो भावगीतांची कार्यवीत काय वेची कशी गीता 5:58 कोंकणीतल्यान मुखेल खबरो 6:00 हिंदीतल्यान खबरो आणि 6:05 सावन रेनबो सांज जी हा दोस्तो रेनबो सांज हे कार्यवीत आयज मदर्स डे आणि त्याच फाटभेचेर काय वेची कशी गीता खासा तुमचे पसत आणि आयची पेशकशीत मदर्स डे हाचे विशी थोडीशी माहिती मजगती 6:30 हो वेळ कोकणी राष्ट्रीय खबरांचो 6:08 कोकणीतल्यान मुखेल खबरो 7:05 इंग्लिशीतल्यान खबरो आणि 7:10 भाऊचो बालकाव जी हा दोस्तो 7:10 भाऊचो बालकाव 7:10 ते 8:00 मजगती भाऊचो बालकाव सस्तलो तुमच्या खातीर मजगती 7:20 हो वेळ कोकणी प्रादेशिक खबरांचो

श्रोतेहो एफएम रेनबो सेवित 5:35 दबे सादर होतोय मराठी भावगीतांचा कार्यक्रम भावगीत। कार्यक्रमाची सुरुवात स्वप्नील बांदोडकर यांच्या गोड आवाजात।

एफएम रेनबो सेवेत आपण ऐकत आहात मराठी गीतांचा हा कार्यक्रम भावगीत। श्रोते हो, भावगीत म्हणजे केवळ गाणं नाही तर मनाच्या कोपऱ्यात दडलेल्या भावना सुरांच्या माध्यमातून व्यक्त करण्याची एक सुंदर कला आहे। प्रेम, विरह, निसर्ग, आयुष्याचं तत्वज्ञान, आठवणी, वेदना आणि आनंद या सगळ्या भावनांचा शब्द आणि सुरांचं मोहक रूप म्हणजे भावगीत। मित्रांनो, मराठी संगीत विश्वात भावगीतांनी एक वेगळीच ओळख निर्माण केलेली आहे। अशा ह्या भावगीतांच्या पेशकशीत यानंतर डॉक्टर सलील कुलकर्णी।

श्रोतेहो भावगीताच्या कार्यक्रमात डॉक्टर सलील कुलकर्णी यांचं स्वत. मित्रांनो, मराठी भावगीतांचा सुवर्णकार म्हटलं तर सुधीर फडके, अरुण डाते, सुमन कल्याणपूर, हृदयनाथ मंगेशकर, आशा भोसले यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांनी भावगीतांना घराघरात पोहोचवलं. तुझा आहे तुझ्यापाशी, शुक्रतारा, मंदवारा, कधीतरी आठव माझ्या, या जन्मावर या जगण्यावर यासारखी गाणी आजही रसिकांच्या मनात ताजी आहेत. त्याचपैकी अरुण दाते यांचं गीत.

श्रद्धेव भावगीतांची खासियत म्हणजे त्यातील साधेपण आणि भावनांची खोली, आणि यात मोठा गाजावाजा नसतो, परंतु प्रत्येक शब्द थेट हृदयाला स्पर्श करतात. आणि त्यामुळेच भावगीतांची महफल ही केवळ मनोरंजन नसून ती मनाला शांत करणारी आणि विचार करायला लावणारी एक सुरेल अनुभूती असते. मित्रांनो, भावगीतांच्या कार्यक्रमात ही शेवटची पेशकश.

श्रोतेहो, भावगीतांचा कार्यक्रम आपण आकाशवाणी पणजी केंद्राच्या FM वाहिनीवरून ऐकत आहात. आता बरोबर 5:58 आमच्या कोकणीतून ठळक बातम्या, त्यानंतर बरोबर 6 हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून, आणि 6:05 रेनबो सॉन्ग्स ऐकत आहात FM वाहिनी.

अर्ज मागयल्यात. अर्ज करपाची निमाणी तारीख 17 मे आसा. आयपीएल क्रिकेट सर्तीत आयज सांजे 7:30 वरांचेर रायपुरात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स पंगडामदी खेळ जातलो. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

मोशनो रेनबो सान से कारवित बिंदिया वस्त हंचा आवाजातले हे गीत आशिले. इशानो आज 3 मे अर्थात मदर्स डे आनी हो दीस आमी पुराय संवसारभर आयज व्हडा अभिमानान मनयतात. इशानो आयचो खाशेलो कार्यक्रम त्या मनशाक समर्पित आसा जाच्या मोगाक मर्यादा नात, जाच्या बलिदानाक कसलेच मोजमाप ना आनी जिच्या मांडयेर पुराय संवसाराची खोस आसता, ती म्हळ्यार आमची आवय.

श्रोते हो 105.4 मेगाहर्ट्ज FM रेनबो तुम्ही असत भाऊ संगतक रेनबो सांसे करवई इशानो आज रेनबो सांसे करव सस्त मदर्स डे या विषयाचे इशानो मदर्स डे अर्थात हो दिस आम्ही आयतारा 10 मे 2026 ह्या दिसा मनयतात. हो दीस भारत अमेरिकेत आणि हेर जायत्या देशांनी दर वर्सा मनयतात. आवयच्या उगडासापासून आणि तिच्या योगदाना खातीर तसेच तिच्या मोगा खातीर आवयक मान दिवपा खातीर मे महिन्यातल्या दुसऱ्या आयतारा दर वर्सा हो दीस आम्ही परंपरेत मनयतात. आशानो घडये आमच्या आयकुप्यान आयच्या दिसा प्रत्येक जणान आपल्या आवयच्यो यादी ताज्यो केल्यो आसतल्यो, तांकां शुभेच्छा दिल्यो आसतल्यो आनी तांच्या उपकारान डेफिनेटली रावले आसतले. संगीताचे मैफिलींत 105.4 मेगाहर्ट्झाचेर कार्यावळी ह्या उपरांत वेचला अक्षय नायक हांचो आवाज.

ईशानो आवई एक लहानशे उतर, पण त्यातून लिपिलने विश्व खूप उघड असा. आवय एक लहानशे उतर, पण त्यातून लिपिले विश्व हे खूप उघड असा. लहानपणात आम्ही पहिलेच खेपे डोळे वटत आणि सगळ्यात पहिली आम्ही पळतात ते तोंड म्हणजे आवयचे. आम्ही पट्टना धावून येऊपी हात म्हणजे आवयचे. आणि आम्ही यशस्वी जातकच आपल्या डोळ्यांनी खुशीची दुखा हाडपी मनीस म्हणजे आवय. अशी ही आवय, प्रत्येकाचा अभिमान, प्रत्येकाचा स्वाभिमान.

जी हाँ दोस्तों, 105.4 मेगाहर्ट्ज़ एफएम रेनबो अलका याग्निकाणी उदित नारायणच्या आवाजात तेरे नाम ह्या फिल्मा खातीर हे गीत आशिल्ले. आता बरोबर 6:30 वेळे कोंकणीतल्यो राष्ट्रीय खबरो तुमकां आयकूंक मेळटले. एकत्र 105.4 मेगाहर्ट्ज़ एफएम रेनबो आनी 6:35 मिनटां सावन रेनबो सांज परतून

माश्टरांनो, ऋषिकेश रानडे यांच्या आवाजातले हे गीत. इष्टांनो, आमच्या व्यस्त जीवितांत आम्ही चढ करून आमचे आवेग सारखेच बनतात, पूण तिचे अस्तित्व हे आमच्या जिविताचे खरेच व्हड बळगे असतं. आवय आमचे खातीर आपली सपनां कुशीक दवरतात, आमच्या सुखात आपले स्वतःचे सुख सोदून ती काडटा. आयच्या खोशयेच्या कार्यावळीत सोबीत गीतांचो आस्वाद तुम्ही घेतात. आणि आयज 10 मे अर्थातच मदर्स डे, जो आमी भारत आणि पाश्चात्य देशांनी आयज व्हडा उमेदीन मनयतात. कार्यावळीत ह्या उपरांत उल्हास बुयाव.

0: नितळसाण महत्वाची, स्वतःच्या कुळीची, मनाची, घराची आणि सरभोवतणची स्वच्छता राखात आणि पर्यायान भलायकी।
1: सप्तसूर आकाशवाणीच्या संग्रहालयातल्या घेतलेली कार्यावळ सप्तसूर, शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन ओळख करून दिवपी कार्यावळ सप्तसूर, संशोधन लेखन आणि निवेदन पंडित योगराज नाईक। सप्तसूर दर आयतारा सकाळी 7:30 आकाशवाणी पणजी केंद्रात।

तुमची सान जानिकय मोगाचे करपा खातीर एफएम रेनबो घेवन येता तुमचे खातीर हॅलो गोंयकारा 1 फेब्रुवारी 2026 सावन सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. तुमच्या लागींच्यांक घरच्यांक मेसेज करात. आमचो नंबर असा 8380071054. नातर फोन करून तुमच्यांनी तुमची मेसेज पावो येता. आमचो नंबर 2421285 आनीक 2224457. हॅलो गोंयकारा. दर आयतारा एफएम रेनबोंत सांजवेळा 8 वरांची कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. हॅलो गोंयकारा.

मे हो मदर्स डे आणि ह्या दिसाचे महत्व म्हणजे आवयचे उपकार मानपाचो हो खाशेलो दीस. आवयच्या बंधनाचो उत्सव मनोवपाचो आणि समाजाचेर आवयच्या प्रभावाची कदर करपाचो आयचो हो खाशेलो दीस. आम्ही दर वर्षा हो दीस उमेदीन मनयतात आणि मनोवपाक जाय. उत्सव भेटवस्तू फुलां कार्डां देऊन आणि कुटुंबा सयत हो दीस आम्ही खोशयेन सारूया. आमच्या आवयक आपल्या आईक माता हांकां नमळायेन तांच्या रिणान रावया.

0: जी हाँ दोस्तों, सप्ताह सरांचा है सप्ताह की सहमत 105.4 मेगाहर्ट्ज़ एफएम रेनबो सन्स हे कारावीस वर तुम्ही आस्वाद घेतात. वेळ झाला आमच्या मुखेल खबरांचा, आणि उपरांत एक गीत असलेले खासा तुमच्या खातीर उदित नारायण यांच्या आवाजात, आणि 7:05 इंग्लिशीतल्या खबरो खासा तुमची वाट पळयत ऐकत रावत 105.4 मेगाहर्ट्ज़ एफएम रेनबो.
1: नमस्कार, हांव सविता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. केंद्र सरकाराच्या खण सुदारणे खाला पावणी जाल्ले खण ब्लॉक चालीक लावपाच्या मळार गोंय एक मुखेल राज्य म्हूण उदेला. भंडारी समाजाचे प्रशासक एस व्ही नायक हांच्या फुडारपणा खाला पणजे इन्स्टिट्यूट मेनेंजीस ब्रागांजा सभागरात साबार बसका झाली. माहिती आणि तंत्रज्ञान खात्यान 21 आणि 22 मे दिसा गोवा शेकथॉन सर्त आयोजित केल्या. मार्च 2026 जाल्ले 10वेचे

कट रही। जी हाँ, सुसप्त सुरांचा ह्या सप्तरी सेमत 105.4 मेगाहर्ट्ज एफएम रेनबो। आज मदर्स डे हाचेर आधारित काय गीतां तुमी आयकले। इश्टानो, ह्या मदर्स डे दिसा तुमी फक्त तुमच्या आवयक एकूच गजल सांगा, मम्मा तुमकां लागून म्हजो संवसार सोबीत जाला। गीत आनी संगीत 7:05 इंग्लिशींतल्यान खबरो दिली।

जी हाँ, 105.4 मेगाहर्ट्स एफ एम रेनबो तुम्हें साथ भाऊ संगतक आणि आयज मदर्स डे त्याच फाटभेचेर आयज भाऊच्या बलकावतली चडशी गीतां खासा मदर्स डे ह्या विशयाक घेवन आसतली. इश्टांनो, मदर्स डे दिसा तुमच्या आवयक फक्त तुम्ही एकूच गजाल सांगात, मम्मा तुका लागून म्हजो संवसार सोबीत जाला. आणि तुम्ही लेगीत आमच्या वांगडा सहभागी जाऊंक शकतात. भाऊच्या बलकावान मुजरत आमकां फोन करात 7:30 उपरांत 2224-4575 ह्या नंबराचेर, नाजाल्यार तुमचे वॉट्सएप टॅक्स्ट करात 8380071054 8380071705. ह्या नंबराचेर तुमचे टॅक्स्ट बेज ऑन मदर्स डे तुमी आमकां शेअर करूंक शकता 8380071054.

0: छुटी
1: जी हर सो मदर्स डे च्या निमित्ताने आज भाऊच्या बालकावर तुम्ही ऐकतात मदर्स डे च्या अनुषंगान काय वेची कशी गीता जी गीता तुमका फक्त आणि फक्त 104 मेगाहर्ट्झांचेर ऐकूक मेळटली भाऊच्या बालकावर तुम्ही लगेच तुमचे ऑडिओ संगीत बेज ऑन मदर्स डे तुम्ही ऐकूक शकतात 8380071054 ह्या नंबराची टेक्स्ट करात व्हॉट्सअप करात जाल्यार आमकां कॉल करात 222-4457 7:20 जावचेली आसा ऐकू रावात कोंकणीतल्यो प्रादेशीक खबरो कार्यक्रमांतच.

0: बुलेटिन एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
1: आता मुखावेलो खबरो. माहिती आणि तंत्रज्ञान खात्यान 21 आणि 22 मे दिसा गोवा शेकथॉन सर्त आयोजित केल्या. नावाप्रमाण ही कार्यावळ हॅकॅथॉन आणि

जी हाँ दोस्तों, सब तो सुरान जय है सप्तर गे सेम 105.4 मेगाहर्ट्ज एफएम रेनबो दायताची सान सस्ता भाऊ संगताक तुमचे भाऊचे बलकाव ही तुमचे आवडीची कार्यवळ. मगाशानो सगळ्या ऐकुप्यांक मना काजासान येवकार आनी आयचो खाशेलो कार्यक्रम त्या मनशाक आमी समर्पित करता जाच्या मोगाक मर्यादा नात, जाच्या बलिदानाक कसलेच मोज बापना, जिच्या मांडयेर पुराय संवसाराची खोस आसता, ती म्हळ्यार आमची आवय. आयज 10 मे अर्थातच मदर्स डे, आनी त्याच फाटभुंयेचेर मदर्स डे दिसा निमतान तुमी लेगीत तुमची आवयची याद करात. आमकां टॅक्स्ट करात 8380071054, 8380071054, नाजाल्यार आमकां कॉल करात 222-4457 ह्या नंबराचेर, आनी शॅर करात तुमच्यो आईच्यो, तुमच्यो आवयच्यो, तुमच्यो मदर्स हांच्यो कांय वेची कश्यो गजाली ज्यो मदर्स डे ह्या दिसा निमतान तुमी आमचे वांगडा उलोवंक शकतात. आयकत रावात 105.4 मेगाहर्ट्ज एफएम रेनबोत मदर्स डेच्या निमतान भाऊच्या बलकावन ही खाशेली पेशकश.

0: जी हाँ दोस्तों, 7 बार 38 मिनट ने भाऊच बलकवन या घेना पोया कोण सतो। हॅलो
1: हॅलो,
0: हा नमस्कार।
1: नमस्कार, हा संतोष।
0: येस संतोष, आज मदर्स डे 10 मे भारतात पाश्चिमात्य देशात आजचा दिवस मदर्स डे म्हणून साजरा केला जातोय, काय सांगायचं आहे? जर परत सांगताय का, ऐकायला आलं नाही बरोबर?
1: मानव पहिला
0: बरोबर बरोबर बरोबर होय। डेफिनेटली तुमचा आवाज बरोबर येत नाही माझ्या, नेटवर्क कमी आहे। बरं, एखादं गाणं हवंय का? परत सांगा। कितनी? ओके, राजावर रंग। ओके, या डेफिनेटली हे गीत देतो आहे तुम्हाला। ओके, थँक्यू सो मच। ना तुम्ही लगेच फोन मारू शकतात 2224457, नजर टेक्स्ट करात 8380071054 ह्या नंबर। आईज मदर्स डे आणि त्याच फाटभुईचे आईची कार्यवळ खास आमच्या काळजातल्या व्यक्ती अर्थातच आमची आवय एका समर्पित

क्षणो आवय एक लहानशे उतर, पण त्यातून लिपिले विश्व खूप व्हड असं. लहानपणात आम्ही पहिलीच खेपे दोळे उघडतात आणि सगळ्यां पहिली पळतात ते तोंड म्हणजे आमचे आवयचे, आणि पटतना धावून येवपी हात म्हणजे आवय. आणि आम्ही यशस्वी जातकच आपल्या दोळ्यांत खोशयेची दुखां हाडपी मनीस म्हणजे आवय. अशी ही आवय आज 10 मे ह्या दिसा मदर्स डे म्हणून पुराय संवसारभर आम्ही सेलिब्रेट करतात.

नमस्कार, हाऊस सविता, ह्यो आसात कांय मुखेल खबरो. केंद्र सरकाराच्या खण सुदारणे खाला पावणे जाल्ले खण ब्लॉक चालीक लावपाच्या मळार गोंय एक मुखेल राज्य म्हूण उदेला. भंडारी समाजाचे प्रशासक एस व्ही नायक हांच्या फुडारपणा खाला पणजे इन्स्टिट्यूट मॅनेजीस ब्रागांझा सभाघरात साबार बसका जाली. म्हायती आनी तंत्रज्ञान खात्यान 21 आनी 22 मे दिसा गोवा शाखेतोन सर्त आयोजित केल्या. मार्च 2026 जाल्ल्या 10वीचे परिक्षेत वेगवेगळ्या विशयांचे पुनर्मुल्यांकन करपा खातीर ऑनलायन अर्ज करपाची निमाणी तारीख वाडयल्या अशें गोंय शालांत मंडळान कळीत केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज बेंगळुरूत

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 45व्या वर्षाच्या उत्सवावेळार नव्यान बांधिल्ल्या ध्यान मंदिराचे उक्तावण केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी पर्यावरणीय जापसालदारकी, युवा सक्षमीकरण आणि स्वसन्मान हांच्या माध्यमातल्यान विकसित भारत उभारपा खातीर सामूहिक यत्न करचे असो उलो मारलो. अमृत पर्वा निमतान गुजरातातल्या सोमनाथ देवळात खुशी आणि उमेदीचे वातावरण असा. उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हांणी आयज आपल्या मंत्रिमंडळाचो विस्तार केलो. आकाशवाणी पणजे केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी खबरां वाचक तशेंच अणकारक पदा खातीर कराराचेर पात्र उमेदवारा कडल्यान अर्ज मागयल्यात. उमेदवार पदवीधर आसप गरजेचे. पिराय 21 ते 50 वर्सां मजगत आसची. इत्सूक उमेदवारांनी 17 मे मेरेन अर्ज करचो अशें कळीत केला. राज्यात आयज आणि फाल्यां मेरेन उष्ण आणि दमट हवामानाची शक्यताय गोंय हवामान खात्यान उक्तायल्या. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

रांची हा दुसरे 105.4 मेगाहर्ट्ज FM रेनबो स्टुडिओतल्या गळ्यात रातची 8:08 आणि 37 सेकंद झाले आसा. हॅलो गोयकारा, हे कार्यावळी तुमकां सगळ्यांक घेवकार आनी आयचे कार्यावळी तुमच्या सांगाताक तुमचोच भाऊ माशनो. आयज रेनबो सांज ही कार्यावळ, ताच्या बरोबर भाऊच्या बालकांव आनी आतां हॅलो गोयकारा. विशय एकूच, मदर्स डे. 10 मे हो दीस आमी मदर्स डे म्हण मनयतात पुराय संवसारभर. आनी त्याच फाटभुंयेचेर आयज कांय वेची कशी गीतां तुमच्या आवडीची तुमकां आयकूंक मेळटली, खास आमची आवय ह्या विशयाक धरून. चला दिशानो तुम्ही लेगीत तुमचे विचार आमचे मेरेन शेअर करात 8380071054. आणि कार्यक्रमाची सुरुवात आल्फ्रेड रोज हांच्या आवाजात, मोजे माय ह्या गीतान.

जी हर साल रेड रोज जावाजात हे गीत मुझे माय कार्यावेळेत मुखावेलो मेसेज म्हजे पावता कॉर्नेलियो बाबाचो तो म्हणटा सगळे आकाशवाणी आर्जेंक हॅपी मदर्स डे तो म्हणटा आणि तुम्ही सगळे बरे असतात असे आमचो बाप कॉर्नेलियो म्हणटा आणि त्याका एक गीत जाय मदर्स

त्यांना मोगाचा अमृत सेबी आय फंच आवाजातलं हे गीत आशिल्ले. कारवी जॉनी डायस आणि संगताच्या आवाजात वेचला. ह्या उपरांचे हे गीत मॅजिक सोत्रेकार. म्हणून तुमचे जायते मेसेजीस माझ्या मेरेन अजूनही आसा. मुखारलो मेसेज आमच्या पावला आमचो इश्ट देविदास गावसाचो अनेक मेसेज आयल्लो आसा. तशे उपरांत तशेंच कॉर्नेलियो बाब आमकां म्हणटा थँक्यू वेरी मच.

1955 वर्सा रॉबिन वाझान आपल्या तियात्रान बेब द पूत आंदून ताका पयलेच पावट भूमिका दिली. ताचे पाटल्यान तो तियात्र माशेर पोरजोडलो. चडशी ताची भूमिका ओसोऱ्याच्या रुपान माशेर जाताली कित्याक त्या काळार ओसोऱ्यो तियात्रान बांटो घेवंक फुडें सरो नासल्यो.

0: थँक यू.
1: ओके थँक्यू.
0: सो तुम्ही लगेच छान तुमचे विचार, मनातले विचार, आवय विशी तुमच्यो भावना आमकां वॉट्सएप करात, मॅसेज करात, नाजाल्यार आमकां कॉल करात. आमचो वॉट्सएप खातीर नंबर आसा 8380783800710054, 8380781054. आनी आमचो कॉलिंग नंबर आसा 222-4457. ह्या खिणाक विल्मिक्स आणि शेरॉन गायतात गोविंद शेट हाच्या मागणे वेल्यान ॲबसेंट मायंडेड प्रोफेसर.

0: să steleu. Amii doghi se zara, vedau cazara.
1: जी हाँ दोस्तों, हेनरी डिसूजा हंजा आवाजात लहे गीत शेजारी आणि कारवाई ती ह्या उपरांत मुखार सोऱ्या मुखारलो कॉल पळय आमच्या सांगात ता कोण असा तो. हॅलो
2: हॅलो.
1: हा नमस्कार. गोविंद शेठ सांगात कसे असा?
2: एकदम.
1: आयज मदर्स डे, पुराय संवसारभर आयचो दीस मनयतात. सो किती सांगूशे दिसता तुमकां? ओके, या खंयचे गीत जाय तुमकां सांगात?
2: एबसेंट
1: माइंडेड प्रोफेसर. या डेफिनेटली दिता तुमच्या आवडीचे गीत. ओके,

जी हा दोस्तो आठवरा आणि 44 मिनिटाचा वेळ कारवेत मुखावलो मॅसेज मॅरी फ्रॉम उंडीर फोंडा जोडायको मगता सुका फाटल्यान धावलं हे गीत बाय ज्युनियर रॉड आणि डेडिकेट करता स्पेशली टू विटोरिनो हाज्या खातीर. सो विटोरिनो बाब तुझ्या खातीर मॅरी फ्रॉम उंडीर फोंडा हाणें डेडिकेट केले गीत काय की ना तेच तुमकां आयकूंक मेळटलें. मुखावलो मॅसेज हॅलो गोंयकार, म्हजें नांव इनोसेंट डिसुजा फ्रॉम गिरी म्हापसा आनी आयकूंक मागता मोग जेजू तुजो बाय जॉर्ज कुएलो हांचे आवाजांतलें गीत आनी डेडिकेट करता सगळ्या गोंयकारांक. चला तेश्टानू ही दोनूय गितां ह्या खिणाक बॅक टू बॅक.

असं जॉर्ज कुएलो यांच्या आवाजातलं हे सुंदरशे गीत मोग जेजूचो. एखादं फक्त 6 मिनटा उरले असा आमचे कार्य सोपवपाक आणि कार्यगीत हो निमणो मेसेज म्हणजे पावता. हॅलो गोयकार आरजे भाऊ, तू कसो आसा? ॲक्च्युली ॲब्सोल्युटली फिट अँड फाईन. हांव नवलू वरक फ्रॉम मलपण सत्तरी. आयज तुवें भाऊच्या बालकावान प्रेझेंट केलो तातूंत सगळीं गीतां मदर्स डे ह्या विशयाक धरून आशिल्लीं आनी मदर्स डेची सुंदरशी माहिती तुमी दिले. व्हेरी नायस, थँक्यू नवलू वरक बाब. देव बरें करूं, तुमी मुजरत आमची कार्यावळ आयकली आनी सगळीं गीतां आयकली, ताका लागून मना काळजा सावन देव बरें करूं. तुमी एक हुस्को उक्तायला की शेनवारा फोन इन रिक्वेस्ट प्रोग्राम बिटवीन 7:10 to 7:58 कित्याक बंद केला? नवलू बाब, म्हाका दिसता की हो प्रोग्राम सदांच चालू आसा, पूण थोड्योश्यो टॅक्निकली गजाली केन्ना केन्ना जाता. सो तुमी केन्ना तरी आयकला तेन्ना टॅक्निकल इश्यू आसूंक शकता, पूण तुमच्या आवडीचो हो प्रोग्राम शेनवारा दर दिसा म्हणजे सांजे वेळार 7:10 to 7:58 सदांच FM रेनबो सेवेत चालू आसा. त्रेसना तुमचे जो तुमी हुस्को उक्तायला तो हांव म्हज्या वरिश्ठा मेरेन डेफिनेटली पावयतलो. तुमी मागला कातार नाचूया कुंपासार बाय लॉर्ना आनी तूं हें गीत थंय डॅडिकेट करूंक सोदता स्पेशली सगळें आयकुप्यांक. आनी तुमी म्हणटा की तुमच्या जिविताची, तुमच्या हेल्थाची, आरोग्याची तुमी काळजी घ्यात, कित्याक तर हीट इनक्रिजींग डे बाय डे, दिसान दीस गरमी वाडत चललेली आसा. सो थँक्यू नवलू वरक फ्रॉम मलपण सत्री, सुंदरसो मेसेज आनी तुमी वेचला एक कातार नाचूया कुंपासार बाय लॉर्ना आनी सगळ्यांची काळजी घेवपी तुमचो संदेश आमकां सगळ्यांक भावलो. थँक्यू व्हेरी मच. कारवेत हे गीत लॉर्ना हांच्या आवाजात नाचूया कुंपासार.